0: HIV AIDS nur asyik kiriya kare HIV te AIDS nur sekaham ke sina nango. Hamzak ma bay bahike AIDS nur ka sunani abo sesi di.
1: AIDS nur sesheling di AIDS manjak nur borok maya AIDS nur ka sunani abo seshoy lama.
0: Kaham ke sina bagai toll free number 1097 nur phone khaydi. Hastine juda juda amse fiyok jak chuba mung thani chuba chuba nadi.
1: Tripura AIDS Control Society shak hamte nukun hamkrai naikun Tripura hapang bay luko hamkrai ni bagai awai jak. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसाइटी ने एआरटी सेंटर हस्तिने की शशोक हंखर शाखा नक्त बखस्ते शाखा नगतंग
0: रांगनांगे आरो एआरटी सर्विस नाउ इमानो बिथियो नाउ इमानो असेप नाउ बायथनो काहाम खंख्लाई तिसादे
1: त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसाइटी शाखा हमते नहु हम करनायकु त्रिपुरा हाफंग बाय लुकु हम करनि बागै आवाज जा
2: Kau cerawa, hello hai, nelayan. Shabat amu sihir ka pun kah mang norok ni takuk. Pekor jalan ibrije sirsa puni kok thayingka jadu nono tini khatango. Usha debor ma bay, gutom debor mani recap cak ham bay. Inke takuk ibrije sna belai no ham bay o cerawa. SMS klay mani bagi inke faidi o cerawa bini khatok sak mani recap ong sing kanal ayne khani recap ong pandang. Inke nadi bini khatok sak mani o recap ong sana sapa indok megahar sepe muncin tawo.